सारे मा पारे पा मारे सा मारे मारे सारे मारे मारे मारे पावा पारे मारे सारे मापानी पावा पानी सा पासानी मापासानी पावा पानी मापानी पा मारे सा।